नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात सिडनी। आकाशवाणी सिडनी चा 98.5 मेगाहर्ट्ज FM 2 ट्रिपल ओ या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी अतुल वागळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आहे रविवार, दिनांक 19 जुलै 2026, म्हणजेच आषाढ शुद्ध षष्ठी शके 1948। सुरुवातीला ऐकूया आजच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश।

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला भारतात वाढता पाठिंबा. उद्या संसदेवर मोर्चा काढला जाणार. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या हालचाली. भाजपकडून राजकीय हालचालींना वेग. भारतात पहिल्यांदाच हायड्रोजनवर धावणारी रेल्वे सुरू. आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची मार्गक्रमणा उत्साहात सुरू. नीट परीक्षेतल्या गैरप्रकाराबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर 20 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा वाढला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी वांगचुक यांची भेट घेऊन समर्थन दिलं. काँग्रेसनंही वांगचुक यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहन केलं. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे वांगचुक यांच्या समर्थनासाठी उद्या म्हणजे 20 जुलैला दिल्लीत जाणार आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्या वांगचुक आणि सीजेपीचे समर्थक संसदेवर मोर्चा काढणार आहेत. महाराष्ट्रातून निखिल वागळे आणि इतरांनीही आवाज उठवला आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक दिवस घरातूनच उपोषण करून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. उद्या म्हणजे सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेसह महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यामुळं यावेळी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारनं कंबर कसली आहे. आधीच तृणमूल काँग्रेसचे 20 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार गळाला लावून एनडीएनं आपली संख्या 26 वाढवली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात हायड्रोजनवर पहिल्यांदाच रेल्वे धावू लागली आहे. हरियाणातल्या जिंद ते सोनीपत या मार्गावर ही हायड्रोजन रेल्वे धावू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तिचं उद्घाटन केलं. ही हायड्रोजन रेल्वे म्हणजे मेक इन इंडिया या अभियानाला मिळालेल्या यशाचं उदाहरण आहे असं मोदी म्हणाले. या यशामुळं हायड्रोजन रेल्वे असणाऱ्या निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश आता झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची मार्गक्रमणा महाराष्ट्रात उत्साहात सुरू आहे. पावसानं विश्रांती घेतल्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण बेलवाडी इथं शुक्रवारी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं रिंगण सातारा जिल्ह्यातल्या चांदोबाचा लिंब इथं गुरुवारी झालं. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधला घोळ अजूनही सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सगळीकडे हलकल्लोळ उडाला. पटेल आणि तटकरे यांनी आपल्याला न विचारता फडणवीस यांची भेट घेतल्यामुळं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन त्यांना विचारणा केली. सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा खुलासा करून विलीनीकरणाबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याविरुद्ध त्यांच्या पक्षातले इतर नेते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. भारतातल्या स्कायरूट कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या भारतातल्या पहिल्या खासगी रॉकेटचं शनिवारी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून उड्डाण झालं. आगमन असं या मोहिमेचं नामकरण करण्यात आलं होतं. भारत सरकारनं 2023 अवकाश क्षेत्रासाठी नवं धोरण आणून हे क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केलं. या धोरणानुसार देशातल्या खासगी कंपन्यांना स्वतःचे प्रक्षेपक उपग्रह तयार करून अवकाशात प्रक्षेपित करण्याची मुभा देण्यात आली. या धोरणाला देशभरातल्या तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानुसार स्कायरूट कंपनीनं लहान प्रक्षेपकाची निर्मिती करून हलक्या उपग्रहांना कमी खर्चात अवकाशात पाठवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. अग्रलेख. लोकमतनं नाशिकजवळ एका पर्यटनस्थळी महिलेवर झालेल्या हल्ल्याचा समाचार पर्यटनावर गुंडगिरीचे ढग या अग्रलेखात घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं बनवा बनवीचे ढीग या अग्रलेखामध्ये पुणे जिल्ह्यातल्या मोशी इथं कचऱ्याचा ढीग पडून 9 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर भाष्य करून प्रशासनाकडे बोट दाखवली आहेत. लोकसत्तानं राम रक्षा या अग्रलेखामध्ये अयोध्येतलं राम मंदिर दान अपहार प्रकरण हे भाजपचं अपयश असल्याचं म्हटलं आहे. लोकसत्तानं उद्दामांसमोर उपोषण या अग्रलेखामध्ये सोनम वांगचुक यांनी उपोषण व्यर्थ घालवू नये असं म्हणत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सामनानं सोनम वांगचुक देशाची लढाई असा अग्रलेख लिहून संबंध देशानं वांगचुक यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं थकबाकीवर माफीची मात्रा या अग्रलेखामध्ये शेतकरी कर्जमाफी हा अंतिम पर्याय नको असं म्हटलं आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी सध्या ज्यांच्या हाती आहे त्या सुप्रियाताई सुळे उर्फ सुसुताई यांची सध्या अवघड स्थिती झाली आहे. कन्या रेवती यांची लखानी कुटुंबात नुकतीच पाठवणी केली खरी, पण आता डोकेदुखी वेगळीच आहे. राशप हा पक्ष मीडियावर सध्या रोज गाजतोय. आज एक चॅनेल हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं सांगतो, तर उद्या भाजप बरोबर युती होणार असल्याचं सांगतो. त्यामुळं सुप्रियाताई खुलासे करून करून वैतागल्यात. बरं, महाविकास आघाडीतले हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत ही मंडळी तर आणखी गरम डोक्याची. भाजप हा शब्द उच्चारला तरी त्यांच्या तोंडून अक्षरशः शब्दांची गंगा व्हायला लागते. त्यात भरीस भर म्हणून जयंतराव पाटील अचानकच देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जायला लागल्यामुळं सुप्रियाताईंची घर कसे आवरू, मज कशी सावरू अशी अवस्था झाली आहे. पक्षातल्या तमाम नेत्यांनी अजिबात हुडी बिडी घालून रात्री बेरात्री वर्षा वगैरे बंगल्यावर उगाच भटकायला जायचं नाही अशी तंबीस त्यांनी दिली आहे. बरं, त्यांना कृषी मंत्री करण्यासाठीच थोरल्या पवारांचा आटापिटा चालू आहे अशी माध्यमांची पक्की खात्री आहे. त्यामुळं नाही म्हटलं तरी सुप्रियाताईंना अंगावरून मोरपीस फिरवल्यासारखं वाटतंय. हे खरं असलं तरी बाबा अजून काही बोलायला तयार नसल्यामुळं त्यांची गोम झाली आहे. पवारांचा खेळ भल्या भल्यांना कळत नाही असं म्हणतात, पण मुलीलाही तो अजून कळलेला नाही. त्यामुळं तूर्त तरी माध्यमांच्या तुतारीचा आवाज बंद व्हावा एवढी एकच प्रार्थना त्या करतायत हे नक्की. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी शरद कानेटकर आपले स्वागत करत आहे. सुमन कल्याणपूर यांचे निधन 31 मे 2026 रोजी झाले. ख्यातनाम प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीत प्रेमींना हा लगेचच दुसरा धक्का होता. सुमन कल्याणपूर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो एक शांत, सोज्वळ आणि प्रसन्न चेहरा. कानात घुमू लागतो तो मधासारखा गोड, निर्मळ आणि भावस्पर्शी स्वर. प्रसिद्धीपासून दूर राहून केवळ आपल्या गाण्याच्या बळावर लाखो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्वरसम्राज्ञी आज आपल्यात नाहीत. आजच्या कार्यक्रमात त्यांचा जीवन प्रवास, त्यांची संगीत क्षेत्रातील वाटचाल याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत आहेत त्यांची सुमधुर गाणी. चला तर कार्यक्रमाकडे वळूया. 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे त्यांचा जन्म झाला. लग्नापूर्वी त्यांचे नाव सुमन हेमाडी होते. वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्या बदलीमुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि याच मुंबईत सुमनताईंच्या कला प्रवासाला खरी दिशा मिळाली. सुरुवातीला त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती, मात्र नियतीने त्यांच्या कंठात असे काही सूर ठेवले होते की त्यांना संगीताच्या विश्वातच यायचे होते. पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि आपल्या सुरेल प्रवासाची भक्कम पायाभरणी केली. पुढे जाण्याअगोदर सुमन कल्याणपूर यांचे एक गाणे ऐकूया.

सुमन कल्याणपूर या कुटुंबाचं आणि मैत्रिणींचं मनोरंजन करण्यासाठी आदर्श गायिका नूरजहां यांची गाणी गात असत. शाळेतील कार्यक्रमादरम्यान त्यांचे गायन संगीत दिग्दर्शक मोहम्मद शफी यांनी ऐकले, त्यामुळे त्यांना वयाच्या 17व्या वर्षी पार्श्वगायनाचे पहिले कंत्राट मिळाले. तेथून आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनी संगीताला करिअरचा पर्याय म्हणून कधीही पाहिले नव्हते, मात्र चित्रकार होण्याचे ध्येय असल्याने त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली त्याची एक आठवण प्रसिद्ध आहे. वर्ष होतं 1956. पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भर दुपारी सुमन हेमाडी म्हणजे सुमन कल्याणपूर एका वडीलधारी व्यक्तींना घेऊन आवाजाची टेस्ट द्यायला आल्या होत्या. तेव्हा एका संगीत दिग्दर्शकाला गाणं गाऊन दाखवलं, पण त्याने नापसंती दर्शवल्याने सुमनजी निराश झाल्या. अशातच उन्हामुळे व निराशेने घशाला कोरड पडली, म्हणून त्या सोबत आलेल्या वृद्धांना घेऊन चहा प्यायला गेल्या. त्यांचं कोकणी बोलणं त्या चहावाल्याने ऐकले, तो सुद्धा कोकणीच होता. एकूणच काय प्रकार घडला हे लक्षात येताच त्याने दोघांना पुन्हा संगीतकार वसंत पवार यांच्याकडे नेले. चहावाल्याचा वसंत पवार यांच्याशी चांगला परिचय होता. सुमन कल्याणपूर यांनी यावेळी पुन्हा गाऊन दाखवलेले भावगीत वसंतरावांना खूपच आवडले. नंतर विष्णुपंत चव्हाण, वामनराव कुलकर्णी व राजाभू परांजपे यांच्याकडे सुमन कल्याणपूर यांची स्तुती करताना ही मुलगी म्हणजे जणू प्रतिलता आहे असं त्यांनी म्हटलं. तेव्हाच सुमन कल्याणपूर यांना पसंत आहे मुलगी हा 1956 सालचा चित्रपट यामध्ये मराठी पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली आणि त्यांच्या गायन कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे जाण्याअगोदर सुमन कल्याणपूर यांचे अजून एक गाणे ऐकूया.

श्रोते हो आजच्या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांचा जीवन प्रवास त्यांची संगीत क्षेत्रातील वाटचाल याविषयी जाणून घेत आहोत आणि त्यासोबत ऐकत आहोत त्यांची सुमधुर गाणी. पसंत आहे मुलगी मध्ये गाण्याची संधी मिळाली त्यानंतर संगीतकार वसंत प्रभू यांच्या दिसत तसं नसतं हा 1956 सालचा चित्रपट यातही त्यांना संधी मिळाली. गाणं होतं मानस पूजा करते शबरी. चित्रपट संगीतात येण्यापूर्वी सुमन कल्याणपूर या पंडित नवरंग नागपूरकर खां साहेब अब्दुल रहमान खां तसेच संगीतकार यशवंत देव यांच्याकडे संगीत शिकत. सुमन कल्याणपूर म्हटलं की त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वात जणू उतरत असं दिसतं. निर्मळ शांत सोज्वळ सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आणि अनेक लोकप्रिय गाणी. सुमन हेमाडी हे त्यांचं लग्नाआधीचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपूर या नावाने परिचित झाल्या. मराठी भाव तसेच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर या गायिकेचे योगदान फार मोठं आहे. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमन ताईंच्या आवाजाने प्रभावित झाले. त्यांनी त्या काळातील आघाडीची म्युझिक कंपनी HMV यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली होती. हिंदीतील त्यांच्या वाटचालीबद्दल सांगायचं तर वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मोहम्मद शफी यांनी संगीत दिलेल्या मंगू 1954 सालचा हा चित्रपट यामध्ये प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते कोई पुकारे धीरे से तुझे. गंमत म्हणजे या चित्रपटाचे संगीतकार ओपी नय्यर होते पण हे एकच गाणं मोहम्मद शफी यांनी संगीतबद्ध केले होते. याचं कारण म्हणजे या एकाच गाण्यानंतर मोहम्मद शफी हे या चित्रपटापासून बाजूला झाले आणि ओपी नय्यर यांच्याकडे हा चित्रपट आला. पण तरीही त्यांनी सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं या चित्रपटात कायम ठेवलं. पुढे सुमन कल्याणपूर यांना संधी मिळत गेली तशी त्यांनी त्या काळातील आघाडीच्या पार्श्वगायिका लता मंगेशकर शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या बरोबरीचं स्थान निर्माण केलं. सुमन कल्याणपूर यांच्या काही लोकप्रिय मराठी गाण्यांमध्ये भरपूर विविधता दिसते. पुढे जाण्याअगोदर सुमन कल्याणपूर यांचे एक अजून एक गाणे ऐकूया.

सुखाची सावली आणि वावटर या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देण्यात आला. तसंच त्यांना राज्य शासनाच्या वतीने लता मंगेशकर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही गाणी त्या काळात आकाशवाणी, ग्रामोफोन, लाऊडस्पीकर्स अशी मोजकीच माध्यमे असूनही लोकप्रिय झाली होती. याचा अर्थ ती गाणी सकस आणि दर्जेदार तरी होतीच. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी ही लता मंगेशकर यांनी गायली आहेत असा अनेकांचा समज असतो अशी खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती. सुमन कल्याणपूर यांनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी दशरथ पुजारी यांच्याकडे गायली आहेत. यशवंत देव यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील सुमन कल्याणपूर यांची गाणी खूपच गाजली. सुमन कल्याणपूर यांनी मराठी व हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, कन्नड, भोजपुरी आणि ओडिया या भाषेमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत. गझल, ठुमरी आणि भक्तिगीते या गाण्यांमध्ये त्यांना विशेष गोडी होती. एकूणच 13 भाषांमध्ये साधारण 3500 यापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विविध प्रकारची असंख्य हिंदी गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीही गाजवली होती. अतिशय गाजलेले मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांचे एक हिंदी गाणं ऐकूया.

ही गाणी आज यूट्यूब वर ऐकताना किंवा पाहताना सुमन कल्याणपूर यांच्या पार्श्वगायनातील अष्टपैलुत्व खोली आणि विविधता हे कौतुकास्पद वाटते। मोनो रेकॉर्डिंगच्या काळातील अर्थात 60च्या दशकातील ही गाणी 50-60 वर्षांनंतरही आपला गोडवा आणि लोकप्रियता टिकून आहेत। विशेष गाणं सांगायचं तर संगीतकार नौशाद यांच्या कातील म्हणजे 1960चा हा चित्रपट फारूक कैसर यांनी लिहिलेले आणि मोहम्मद रफी सोबत गायलेले एक अजरामर गीत याचा उल्लेख करणे आवश्यकच वाटते। लोकप्रियतेच्या या शिखरावरच असतानाच त्यांनी गायन सोडून दिलं। जिथे मन रमत नाही, जिथले व्यवहार मनाला रुचत नाहीत, तिथे उदासपण घेऊन रेंगाळण्यापेक्षा मी स्वेच्छेने पार्श्वगायन सोडलं पण संगीताशी कधीही फारकत घेतली नाही असे त्यांनी सांगितले होते। पुढचं गाणं शम्मी कपूरचा चित्रपट ब्रह्मचारी यातील गाजलेले गाणं ऐकूया।

श्रोतोः आजच्या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांचा जीवन प्रवास, त्यांची संगीत क्षेत्रातील वाटचाल याविषयी जाणून घेत आहोत आणि त्यासोबत ऐकत आहोत त्यांची सुमधुर गाणी. कालांतराने 1994 साली कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या अष्टविनायक या ध्वनिफितीद्वारे काही काळ पुनरागमन केले, पण ते तितकंच आणि तात्पुरतं. 2009 या साली त्यांचे सुमन सुगंध हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्याच्या निमित्ताने त्या आपल्या चाहत्यांसमोर आल्या आणि या निमित्ताने त्यांनी काही मुलाखती दिल्या होत्या. त्या सुमारास सुमन कल्याणपूर फॅन्स क्लबही स्थापन झाले होते. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांची वाटचाल सुरू असतानाच या काळातच काही अंतर्गत वादामुळे मोहम्मद रफी यांनी लता दीदींसोबत गाण्याचे सोडून दिल्याने लता दीदींची काही गाणी सुमन त्यांच्या वाट्याला आली होती. या गाण्याचं त्यांनी अक्षरशः सोनं केलेलं आहे. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या चांद 1959 हा हिंदी चित्रपट या चित्रपटात त्या एकत्र गायलेल्या होत्या. सुमन कल्याणपूर या यशवंत देव यांच्या शिष्या म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या शुक्राची चांदणी या चित्रपटासाठी पहिल्यांदा गायल्या. दुर्दैव म्हणजे हा चित्रपट पूर्ण न झाल्याने हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचू शकलं नाही. गायनाच्या पलीकडे त्यांनी पेन्सिल स्केचेस, निसर्ग चित्र रेखाटणे, फोटो फ्रेम्स रंगवणे, स्वेटर शाली विणणे, विविध प्रांतातील पाकसिद्धी करणे, प्रेस्टिज असे पाव बनवणे असे अनेक छंद जोपासले होते. दैनंदिन देवपूजा ही ते सगळ्यात महत्वाची आहे असे त्या मानत होत्या. सांग कधी कळणार तुला हे प्रसिद्ध मराठी गाणं सुमन कल्याणपूर यांनी महेंद्र कपूर यांच्या साथीने गायलं. अपराध या चित्रपटात हे गाणं सीमा आणि रमेश देव या दाम्पत्याने जिवंत केलं. मधुसूदन कालेलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या या गाण्याला एन दत्ता यांनी स्वरसाज चढविला. 1969 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील सांग कधी कळणार तुला हे गाणं खूप गाजले. आरे संसार संसार हे गाणं प्रेरणादायी असून प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी रचलेलं होतं. 1961 मानिनी चित्रपटासाठी संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या गाण्याला सुमन कल्याणपूर यांनी आपला मधुर आवाज दिला आहे. अरे संसार संसार मध्ये संसाराचे वास्तव्य आणि त्यांचे गोड आंबट स्वरूप यात साध्या आणि सहज शब्दात मांडण्याचं काम बहिणाबाई चौधरी यांनी केलं आहे. हे गाणं जयश्री गडकर आणि चंद्रकांत गोखले यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. आता सांग कधी कळणार तुला आणि संसार संसार ही दोन्ही गाणी ऐकूया.

हटकून असतच. आशा काळे या चित्रपटात विक्रम गोखले आणि नयनतारा यांच्या तान्ह्या मुलाला शांत झोपण्यासाठी ही अंगाई गातात. या गाण्याचे गीतकार मधुसूदन कालेलकर असून एन दत्ता यांनी ते संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात बाळाला मायेचे ऊब देताना निसर्गातील गाय चिवताई आणि जाई जुईची वेली कशा शांत झोपल्या आहेत याबद्दल सुंदर वर्णन करण्यात आले आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला मोर हे एक प्रसिद्ध मराठी भावगीत गायिका सुमन कल्याणपूर यांनी हे गायले आहे. गीतकार अशोक परांजपे यांच्या गाण्यातला या गाण्याला अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. या गाण्यात निसर्ग आणि भक्तीचं वर्णन हे सार्थपणे करण्यात आलेलं आहे. ही दोन्ही गाणी आपण आता ऐकूया.

सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल गायकीने अजरामर झालेले लिंबोणीच्या झाडामागे हे अंगाई गीत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आहे। या गाण्याची मोहिनी एवढी आहे की अनेक दशकानंतरही आजही मराठी कुटुंबातील नामकरण समारंभात हे गाणे

नकळत सारे घडले हे लोकप्रिय प्रसिद्ध मराठी भावगीतांपैकी एक आहे। हे एक नॉन फिल्मी स्वतंत्र गाणं आहे। या गाण्याचे गीतकार रमेश अणावकर असून याचे संगीतकार दशरथ पुजारी आहेत। गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील या भावगीताची गणना सदाबहार गाण्यामध्ये सतत होत असते। आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे। मृत्यूसमयी त्यांचे वय होते 89। मराठी भावगीते, भक्तिगीते आणि हिंदी चित्रपट संगीत यासाठी दिलेले योगदान हे कधीही न विसरता येणारे आहे। कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं। सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलाय। त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघणार नाही। त्यांना आकाशवाणी सिडनीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली। श्रोतेह, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी शरद कानेटकर आपला निरोप घेतो। पुन्हा भेटूया नवीन एखाद्या विषयावर। जाता जाता अजून काही सुमन कल्याणपूर यांची गाणी ऐकूया। नमस्कार।

0: श्रोते हो नमस्कार मी वैभव लिमये आजची सिडनी डायरी सादर करतोय आज सिडनी डायरी मध्ये सुरुवात करूया जागतिक बातमीने अमेरिका आणि इराण ह्या देशांमध्ये तणावाचे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्याने इंधन पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले ऑस्ट्रेलिया सुद्धा ह्या इंधन समस्येतून सुटलेल नाही सध्या ऑस्ट्रेलियामध्ये पेट्रोल आणि डिझेल इत्यादी इंधनांवर उत्पादन शुल्क शिथिल करण्यात आले त्यामुळे सध्या 16 सेंट प्रति लिटर इतकी सूट सामान्य ग्राहकांना देण्यात येते परंतु 2 ऑगस्ट पासून ही सूट रद्द होणार की वाढवण्यात येणार या प्रश्नावर सरकार 2 ऑगस्टच्या आसपास उत्पादन शुल्क शिथिल करण्याबाबत निर्णय घेईल असे सांगण्यात आले सर्वसामान्य ग्राहक आज देखील किमतीबाबत संभ्रमित आहे ऑस्ट्रेलियामध्ये सध्या 41 दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा 37 दिवस पुरेल इतका डिझेल साठा आणि 33 दिवस पुरेल इतका जेट फ्युएल साठा उपलब्ध आहे सद्यस्थितीत 50 पेक्षा जास्त ऑइल टँकर्स ऑस्ट्रेलियाच्या दिशेने इंधन पुरवठ्यासाठी मार्गक्रमण करीत आहेत परंतु अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्ध परिस्थितीतलाच उद्याच्या इंधन किमती ठरवण्याचा अधिकार राहील असं जाणकारांचं मत आहे 1976 ऑलिम्पिक्समध्ये जलतरण स्पर्धेत भाग घेतलेल्या ऑस्ट्रेलियन चमून काल शनिवारी नॉर्थ सिडनी ऑलिम्पिक पूल या ठिकाणी एकत्र भेटून 50 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताजा केल्या 1953 आणि 1978 या दोन महत्त्वाच्या वर्षांमध्ये नॉर्थ सिडनी ऑलिम्पिक पूलनं उत्कृष्ट ऑस्ट्रेलियन जलतरणपटू घडवलेच याच काळात ऑस्ट्रेलियन जलतरणपटूंच्या नावावर 86 जागतिक विक्रमांची नोंद करण्यात आली न्यूझीलंड ॲक्टर सॅम नील यांनी सोमवारी 13 जुलै रोजी सिडनीमधल्या सेंट विन्सेंट इस्पितळात अखेरचा श्वास घेतला ज्युरासिक पार्क द पियानो स्वीट कंट्री यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ह्या किवी कलाकारानं ऑस्ट्रेलियन मोशन फिल्म जगतामध्ये सुद्धा आपलं एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं होतं सॅम नील यांच्या अभिनय कारकिर्दीचा गौरव त्यांच्या न्यूझीलंडमधल्या इस्टेटमध्ये करण्याचं त्यांच्या कुटुंबानं योजलंय ऑस्ट्रेलियन टॅक्सेशन ऑफिसनं प्रसिद्ध केलेल्या माहितीअनुसार 15 जुलै 2026 पर्यंत 1.7 म्हणजे 1.7 मिलियन ऑस्ट्रेलियन वैयक्तिक कर निर्धारण किंवा टॅक्स रिटर्न्सची आतापर्यंत नोंद करण्यात आली आहे मागील वर्षापेक्षा हा आकडा साधारण 3.5% जास्त आहे मागील वर्षापेक्षा लोकसंख्या वाढल्यामुळे ह्या वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात जास्त कर निर्धारण नोंद झाल्याचं स्पष्टीकरण आयकर आयुक्तांनी दिलंय ऑस्ट्रेलियन लेबर सरकारनं 10 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या इस्लामोफोबिया रिपोर्टला काल शनिवारी उत्तर दिलं 54 पैकी 35 सुधारणा अंमलात आणण्यात येतील अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधल्या सर्व युनिव्हर्सिटीजना अँटी सिमेटिझमची व्याख्या स्वतः ठरवावी असे निर्देश देण्यात आले 2026 स्प्रिंगमध्ये पॅरामेटा पॉवर हाऊसच्या उद्घाटन सोहळ्यात अपोलो स्पेस प्रोग्राममधलं टेस्ट कमांड मॉड्यूल प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहे इतिहासात पहिल्यांदाच अपोलो स्पेस प्रोग्राममधलं एक अंतराळात वापरण्यात आलेलं यंत्र ऑस्ट्रेलियामधल्या प्रदर्शनात सहभागी करण्यात येणार आहे आता ऐकूया काही महत्त्वाच्या घोषणा ब्रह्मकुमारीज ऑस्ट्रेलिया यांच्या कसुला मेडिटेशन सेंटर यांनी रविवारी दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:30 ते 4:00 एक अलौकिक मल्टी कल्चरल कार्यक्रम आयोजित केलाय ह्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना आमंत्रण आहे हा कार्यक्रम लिव्हरपूल येथील कसुला पॉवर हाऊस आर्ट सेंटर इथं आयोजित करण्यात आलाय ह्या अनोख्या आणि डिव्हाइन कार्यक्रमात जगभरातील अनेक संस्कृती एकत्र आलेल्या दिसतील हा अनुभव नक्कीच अनोखा मनोरंजक असेल मल्टीकल्चरल म्युझिक डान्स सॉंग्स आणि शॉर्ट मेडिटेशन एक्सपीरियन्स असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. विविध संस्कृतीचे स्टेज परफॉर्मन्स सादर करण्यात येणार आहेत. आपण हा अनुभव नक्की घ्यावा यासाठी हे निमंत्रण. एंट्री फ्री असून बुकिंग्स मात्र एसेन्शियल आहेत. आपल्याला लवकरच आरएसव्हीपी लिंक उपलब्ध होईल, त्यावर आपण आपली आरएसव्हीपी देऊ शकता. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपण कसुला मेडिटेशन सेंटर 0435-399-395 यावर संपर्क साधू शकता किंवा kasula@au.brahmakumaris.org यावर ईमेल पाठवू शकता. मराठी असोसिएशन सिडनी इंक किंवा मासी ह्या संस्थेनं 15 ऑगस्ट रोजी कालिदास जयंती हा कार्यक्रम आयोजित केलाय. सिडनीमधल्या सर्व साहित्यिकांना कवींना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरात लवकर तिकीटं काढा. अधिक माहितीसाठी मासीच्या कार्यकारिणीशी संपर्क साधा किंवा मासी फेसबुक पेजला अथवा मासीच्या संकेतस्थळाला म्हणजे वेबसाईटला भेट द्या. आता ऐकूया हवामान वृत्त. पुढील आठवड्यात सोमवार ते शुक्रवार हवामान कोरडं असेल, मात्र दिवस प्रकाशमान राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात शनिवार आणि रविवार मात्र पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमान किमान 7 अंश आणि कमाल 21 अंश असण्याची शक्यता आहे. मंडळी, याचबरोबर सिडनी डायरी इथेच संपवतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: धन्यवाद वैभव. आता ऐकूया एक गाणं आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम ज्यामध्ये आपण ऐकणार आहोत पुलंच्या वाऱ्यावरची वरात या कार्यक्रमातील कलाकारांवर पुलंनी केलेल्या चिमटे काढणाऱ्या कविता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आस्मादिक आणि अश्विनी रानडे. 1 2 3 4
2: आयला स्टाईल राहिली
3: काय
2: एवरग्रीन हिरो. 1 2 3 4 दिल लेके देखो, दिल लेके देखो, मुझे मत रोको. दिल लेके देखो, मुझे मत रोको. मुझे पिला हो, मुझे पिला हो, मुझे पिला हो या कपो. दिल लेके देखो, दिल लेके देखो, मुझे मत रोको. मुझे पिला हो, मुझे पिला हो, मुझे पिला हो या कपो. मिली नजर से नजर आईला पाहुणा लाजला बो.
3: पाहुणे कसं होय असं तुमचं?
2: तुम्ही बाईचा चाचा कसा
3: बघणार? तुम्ही करायचं काय?
2: तुम्हाला नजर आई प्यार की खबर तेरे प्रीत से जबर जरा करो तो सबर रा.

0: नमस्कार श्रोते हो वाऱ्यावरची वरात ही पुलंची कलाकृती ही रंगमंचावर सादर करण्याची कलाकृती असली तरी हे रूढार्थाने नाटक नव्हे तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्रसंगांची गुंफण आहे आजच्या भाषेत स्किट्स यात कोणत्याही एका सलग कथेऐवजी समाजातल्या वेगवेगळ्या प्रसंगांचे तुकडे आणि मनुष्य स्वभावाचे नमुने दाखवले पुलंचा हसवता हसवता विचार करायला लावणारा विनोद तर आहेच शिवाय याच्या प्रयोगांमध्ये पुलं स्वतः देखील विविध पात्रे रंगवायचे त्यांच्याबरोबर इतर अनेक कलाकार देखील विविध प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा सादर करत असत या कार्यक्रमाची जाहिरात पुल देशपांडे सहकुटुंब सहपरिवार अशी करत असत वाऱ्यावरची वरातमध्ये काम करणाऱ्या सगळ्या परिवाराला 25 डिसेंबर 1970 रोजी आपल्या राहत्या घरात सांताक्रूज येथे मुक्तांगण या वास्तूत त्यांनी भोजनाचे आमंत्रण दिले कारण जानेवारी 1971 पुलं पुण्याला प्रस्थान हलवणार होते जेवायला वाडेपर्यंत सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या त्याचवेळी पुलंनी वरातीमधल्या 18 कलावंतांवर लिहिलेल्या विनोदी कविता सगळ्यांना वाचून दाखवल्या डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांनी मराठी वाचकांसाठी त्या उपलब्ध करून दिल्या हे डॉक्टर ठाकूरांचं ऋण मराठी वाचक कधीही विसरू शकणार नाहीत या सगळ्या कविता गाठोड या परचुरे प्रकाशनाच्या पुस्तकात 2012 साली प्रसिद्ध झाल्या त्या सर्वांचे आभार मानून आपल्या पुलदैवताचा हजरजबाबीपणा आणि शब्दप्रभुत्व अधोरेखित करणाऱ्या या अनोख्या रचना खास आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करतोय मी अतुल वागळे
1: आणि मी अश्विनी रानडे
0: तर पहिली कविता अश्विनी
1: दत्ता भट प्रसिद्ध नट चित्रपटसृष्टीत 12 वर्षे विश्राम बिडेकर यांचे सहाय्यक वाऱ्यावरची वरातमध्ये बोरटक्के गुरुजींची भूमिका केली यांचे नाव दत्ता भट केवढे तरी मोठे नट नाटककार तर दत्त दत्त म्हणत शोधित येतात पत्ता प्रेक्षक देखील येण्याआधी नीट घेतात वाचून यादी नसेल जर त्यात दत्ता भट नाही पाहणार खेळ फुकट एकदा काय झाली कथा सोलापुरात खेळ होता भटांची मागे एंट्री झाली नुसत्या एंट्रीलाच टाळी कुणी अर्थात करीत कुचाळी म्हणतात यांची त्यांनीच आतून मारली लोक म्हणतात भट्टो भट्टो हे विश्राम बिडेकर दिट्टो सध्या पण तो सरला आलम हल्ली राजा प्राध्यापक तो डरमल एक एक ॲक्शन लाजवाब हा तर ॲक्टिंग का नवाब एक तर ॲक्शन ऐसी होती ॲक्शनलाच वन्स मोर देती गावोगावी हेच घडते स्वतः भटच सांगत होते जिकडून तिकडून आहा आहा पुढचा मजकूर मागे पहा सोलापुरात ॲक्शन झाली ठरल्यासारखी पडली टाळी एकच मात्र आवाज आला वन्स बोर म्हणाला थिएटर होते एवढे कोणले त्या शिंच्याचे नाक चोंदले वाईट वाटून घेऊ नका एकच येते मनात शंका थिएटरात असतात एवढी गर्दी एकालाच का व्हावी सर्दी
0: वा वा वा वा यापुढे ज्यांच्यावरती कविता आहे त्यामध्ये आकाशवाणीचा उल्लेख आहे पण तो त्या काळातला आणि त्यावेळच्या कार्यक्रमांच्या हिशोबाने आहे हे कृपया लक्षात घ्या तर पुढच्या कलाकार आहेत नीलम प्रभू आताच्या करुणादेव पूर्वीचे प्रसिद्ध विनोदी नट बबन प्रभू यांच्या त्या पत्नी होत अतिशय गोड आवाज आकाशवाणी मुंबई केंद्रावर निवेदिका म्हणून काम करायची वाऱ्यावरची वरातमध्ये मालू ही भूमिका यांनी केली होती सकाळपासून मध्यरात्रीला रेडिओवरती हल्ला गुल्ला बिकार भजने टुकार गाणी ओकत असते आकाशवाणी नाटक कसले नुसते रडणे कसले भाषण ते बडबडणे भगिनींचे चराट चालू कामगार मंडळ तर झोपाळू बस्ती फडतूस गायक बाया नाही असू नाही माया देवोत किती श्रोते सगळे रेडिओ प्रती असे दूषणम मुंबई केंद्रावरी परंतु एकच नीलम परमभूषणम भूताटकी परी आवाजाच्या सर्व सावल्या नभोवाणीच्या रात्रंदिन कुणी तिथून बरळे सरकारी वा मारो थापा श्रोत्यांवरती सदा असावी गगनन नवे ही बबन प्रभू कृपा
1: सुनीला मोहिले यांच्या त्यावेळी कुमार प्रधान यांच्याशी लग्न ठरलं होतं ती कपड्याची शौकीन वाऱ्यावरची वरातमध्ये वासंतिका गद्रे ही भूमिका केली त्यावेळी ती अंधेरीला राहत होती एक होती सुनीला मोहिले असेल तुम्ही तिला पाहिले चालता बोलता फॅशन कोश बघणाराचा उडवी होश शंभर शिंपी मुंबईवाले तिच्या कृपेने गब्बर झाले तिच्यासाठी एक कुमार डॉक्टर असून झाला बिमार राजा होईल प्रधान कोणी पण प्रधानाची होणे राणी राणी असून प्रधान होणे हे इतरांना नाही जमणे हे तर नवल जगा वेगळे सुनीलाचे पण सगळेच आगळे आठवतो असला तिचा थाट जेव्हा चंदेरी न चुकता डोळ्यापुढे येते का मग अंधेरी
0: वा अंधेरीचा द्वयर्थी उपयोग यापुढची कविता देखील एका स्त्री कलावंतावरच आहे कुसुम नाईक आणि गंमत म्हणजे यावेळी त्यावेळी त्या सरकारी कुटुंब नियोजन खात्यात काम करत होत्या वाऱ्यावरची वरातमध्ये त्या नलिनी गुप्ते ही भूमिका करत हे फॅमिली प्लॅनिंग सेंटर कुसुम नाईक होतात एंटर चपरासी मग करी सलाम लोकही म्हणतात राम राम कुसुमताई त्यांना सांगती दो या तीन बस होती दो या तीन एकच जप रात्रंदी काही विचारा उत्तर एक दो या तीन पुरेत लेक सेंटरवरती बाया येती पहिला प्रश्न बाई पुसती आधी सांगा दो या तीन पुढची बात मग करी एकदा अशीच आली बाई सलाम करती कुसुमताई फॉर्म घेऊन समोर बसती बाईंचे मग नाव पुसती मेरा नाम जेबुन्निसा मरत करतो बहुत गुस्सा शमसुद्दीनची मी घरवाली घेऊ नकोस म्हणतो गोळी नवरे का नाम शमसुद्दीन पण एक है या दो या तीन
1: मीराताई दाभोळकर पुलंची धाकटी बहीण त्या सामाजिक काम करीत भजनी मंडळात जात घरी हरी नावाचा नोकर स्वयंपाकाला होता मीराताईंनी वाऱ्यावरच्या वरातीमध्ये काम केले त्यांच्यावरची ही टिप्पणी दाभोळकर मीराताई सोशल वर्कची त्यांना घाई सारे चेंबूर बघण्यात गर्क मीराताईंचे सोशल वर्क एक वर्क असे नाही ज्यात मीरा नसतात मीराताई वर्ष थोडे उत्सव फार सप्तांनाही नाही सुमार भक्तिगीत स्पर्धा आली त्यात त्यांची निवड झाली मृदंग वीणा आणि टाळ वाजत होते सांज सकाळ बाबूराव यांचे पती मुकट्याने कान देती एकदा कोणी पाहुणे आले बाबूरावांनी स्वागत केले मीराताई घरात कुठल्या त्या सोशल वर्क करीत सुटल्या असतो ज्यांचा हरी त्यांना आयती भाजीपुरी आटपून भजन संध्याकाळी मीरा जेव्हा परत आली बाबूरावांनी पाहुण्यांपाशी ओळख तिची करून दिली दोस्त हो आता आली ही आमची भजन मंडळी इथे सिडनीमध्ये पण जर का लोकांकडे हरी असता तर केवढी मजा आली असती
0: आयती भाजीपुरी खाणं हे चैन ठरली असती नाही गंमत अशी आहे पुलंची की त्यामध्ये त्यांनी त्या हरीवरती हरी ह्या शब्दाचा वापर करून कोटी केलेली आहे तशीच सुनीला मोहिलेच्या कवितेमध्ये अंधेरी म्हणून किंवा तिच्या होणाऱ्या नवऱ्या प्रधानाचं नाव वापरून डॉक्टर्सनं वापरून म्हणजे शब्दांचा खेळ हा त्याची मला जास्त गंमत वाटली तर पुढची कविता अशाच एका व्यक्तीवर आहे पण ही अजूनही वेगळ्या शब्दांमध्ये पुढचा कलाकार आहे लालजी देसाई बालगंधर्वांची गायकी आपल्या गोड आवाजात हे गात असत वाऱ्यावरच्या वरातीमध्ये रविवार सकाळच्या मैफिलीत उगीच का कांता हे गाणे गात त्यांची पत्नी बालमोहन शाळेत पीटी टीचर होती काय म्हणता मिस्टर लालजी तुमका सांगा कसली काळजी काय झाला सांगू आज सांगू थोडी वाटता लाज अहो वाईफ माझी पीटी टीचर म्हणजे मी पीटीएबल क्रिचर दे म्हणला मटण पाव तर माका म्हणता रुक जाव
1: बिचारे लालजी आता पुढची कविता सशी जावभा वाऱ्यावरची वरातमध्ये मैफिलीत तबला वाजवत केवळ आवड म्हणून ते काम करायचे तर ऐका जावभाजींचा ऐकून तबला तिरखावाही पुरता दबला एकेक ऐसे फेकतो तुकडा अल्लारखाही होतो वाकडा त्रिकेटदाची उडते तिरपीठ केरव्याचेही करतो उपीठ त्रितालाचा मात्रा सोळा उगाळताना चोळा मोळा दादऱ्याचा तो तर ऐसा हदरा गवयाचाही भिजतो सदरा एकतालाने वाजता दात झपतालाने भरतो वात श्रोत्यांना पण लागते धाप ऐकून यांची तोंडी थाप रव्याचं उपीठ केरव्याचं उपीठ केलेलं ट्यूब पेटायला थोडी वेळ लागली पण मात्र मजा खूप आली
0: खरंय खरंय शब्दांचा खेळ या पुढचे कलाकार आहेत भास्कर पंडित हेही पुलांशी संबंधित हे स्वतः पुलांचा भाचा बँकेत नोकरीला होते ड्राफ्टिंग उत्तम करत असत आणि वरातही देखील काम करत असत तर भास्करराव एक होते भास्करराव सगळीकडे त्यांचा भाव रिझर्व्ह बँकेमधले कारकून शिपाई साहेब सगळे टरकून युनियनवाले लीडर येती पंडितजींचा सल्ला घेते अय्यर नय्यर सेन त्रिपाठी ॲक्शन कमिटी भास्कर पाटी कसलाही मग असो ठराव ड्राफ्टिंग करणार भास्करराव एकदा काय झाली गोष्ट नवासाहेब आला खाष्ट येता जाता करतो इन्सल्ट भास्करजींना केले कन्सल्ट जाऊन त्याचा गळाच दाबीन भास्कर घुसला उघडून केबिन साहेब म्हणतो हू आर यू भास्कर तेथून एकदम छू अय्यर म्हणतो व्हॉट इज इट भास्कर सांगे वेट अ बीट नय्यर म्हणतो व्हॉट इज वेट भास्कर लॉन्ड्रीत धावला स्ट्रेट त्या काळातल्या ड्राफ्टिंग किंवा युनियन बाजी आणि हे सगळं असूनही त्याचे उमटणारे पडसाद
1: पण लॉन्ड्रीचा कन्सेप्ट मला आवडला पुरुषोत्तम मंत्री त्या काळात मफतलाल कंपनीत जनरल मॅनेजर होते त्यामुळे ते सूट टाय बूट अशा पोशाखात असत त्यावर पुलांचीही टिप्पणी मंत्री मंत्री पोपट नाही मुळीच चावट पेरू कधी मागत नाही मिरची मागून खात नाही मधू गानू असून स्नेही कचेरीला टायमात जाई तिथे चक्क करतो काम पंख्या खाली गाळून घाम नाका पुढची धरतो वाट उगीच नाही थाट माट एक मात्र ऐकली कथा सांगू का पण सांगतोच आता देव जाणे खरे कोठे पोशाखाचे प्रेम मोठे झोपतात म्हणे घालून सूट गळ्यात टाय पायात बूट पोपटराव हे खरे का हो खरे असेल तर बरे का हो
0: त्यावेळच्या त्यावेळी जनरल मॅनेजर असणं आणि तरीही वाऱ्यावरची वरातमध्ये काम करणारा मनुष्य आणि हे ऐकवण्याची ताकद असलेला लेखक
1: हे पुलच करू
0: अगदी पुढचा कलाकार ह्या सगळ्यांमध्ये तरुण असावा कारण तो राखीव कलाकार होता प्रसाद नाईक नावाचा वाऱ्यावरची वरातमधला राखीव कलाकार श्रीकांत मोगे नसत तेव्हा तो त्यांची भूमिका करायचा एके दिवशी प्रसाद नाईक घेऊन चालला आपली बाईक बघून त्याचा सगळा थाट शम्मी झाला असता चाट राज दिसला असता जोकर देवला बसली असती ठोकर नाक्यावरच भेटली त्याला मंदा कुंदा किंवा सरला काही जरी असले नाव प्रसाद आहे भाव खाऊन भाव ती जी मंदा कुंदा सरला प्रसाद थोडा पुढे सरला हॅलो काय हाय कस काय हाय पायरीवरचा निस्टे पाय बरे झाले पडली गाठ उद्याच आहे माझी वरात नाही म्हणजे इट हॅपन्स टू ऑल वेन यंग वाऱ्यावरच्या वरातीत उद्या आहे माझा नाच काय वाटेल ते झालं तरी डोंट मिस इट हा नक्की याच दुसऱ्या दिवशी प्रसाद नटला नेमका श्रीकांत तिथे उपटला श्रीकांत जेव्हा देतो दडी प्रसाद आमचा राखीव गडी पुन्हा आपला प्रसाद नाईक घेऊन चालला आपली बाईक पुन्हा दारात भेटली त्याला तीच मंदा कुंदा किंवा सरला प्रसाद म्हणतो दिल देखे देखो ती म्हणाली मुझे मत रोको मनात म्हणतो प्रसाद नाईक बायकोपेक्षा चांगली बाईक ह्या गाण्याचा देखील त्यामध्ये पुलांनी वापर केला म्हणजे तू हे बघितलं असेल वाऱ्यावरची वरात त्यामुळे तुला माहिती असेल ते दिल देखे देखो गाण्यावरचा श्रीकांत मोगेंचा नाच आणि तो
1: अजब नाच
0: प्युअरली अजब नाच म्हणजे त्याला दुसरा शब्द नाही त्या गाण्याचा वापर कवितेत केलेला आहे त्या श्रीकांत मोगेंच्या आणि प्रसाद नाईकच्या त्यावेळेच्या तरुण असल्याचा उल्लेख न बोलता त्यामध्ये केलेला आहे ते इतकं सुरेख त्यांनी जुळवून आणलेलं आहे अगदी बांधून आणलेलं आहे पण गंमत अशी आहे की ते गाणं दिल देखे देखो मुझे मत रोको ते वाऱ्यावरची वरात मध्ये मध्ये कुठेतरी येतं पण जर का तुम्हाला इच्छा असेल तर ह्या गाण्याच्या नावाने सर्च मारलात तर यूट्यूबवरती श्रीकांत मोगेंचा त्या काळातला ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ देखील अवेलेबल आहे.
1: रमाकांत देशपांडे पुलंचे हे धाकटे भाऊ चित्रकार होते, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, वरातीत पण काम करायचे. हे रमाकांत देशपांडे AMGDT आर्ट प्राध्यापक धंदा चित्रे जे जे स्कूल ऑफ आर्ट. एकदा एक कोणसासा त्यांचा एक मित्र घेऊन आला कोणालासा काढून घेण्या चित्र. चित्र हवे काढून यांना, हो का, या या या या, कसले चित्रे काढून हवे, हुबेहूब की गुड नवे, नवीन नको चित्र मला, तुमची जुनी दाखवा कला. जुना माल केव्हाच सरला, बोलता बोलता सौदा ठरला, काढून दे नवीन चित्र. खुश ग्राहक, खुश मित्र. बोर्डावरची झटकून धूळ, समोर बसले घेऊन स्टूल, कल्पनाही सुचल्या नाना आणि म्हणाले ब्रश आणा. शोधाशोध सुरू झाली, ब्रश घेऊन मुले आली, एका हाती टूथब्रश, दुसऱ्या हाती दाढीचा. रमाकांत देशपांड्यांना राग आला जोराचा. तोच आली त्यांची पत्नी कुठून तरी झरा झरा, तिसरा ब्रश हाती धरून म्हणाले मोरी साफ करा. वैतागून मग तेही उठले, पुरते पेटले हट्टाला, चौथा ब्रश घेऊन हाती पॉलिश करतो बुटाला.
0: नुसत्या घरोघरी मातीच्या चुली नव्हे, त्या काळात देखील मातीच्या चुली, एवढंच मी त्यातून शिक्षण घेतलेलं आहे.
1: आणि ब्रश ते किती नाना प्रकारचे, कधी सुचला.
0: हो, चित्रकाराचा सोडून इतर सगळे. पुढचा कलाकार देखील कलाकार आहे, इन द सेन्स बापू देशमुख हे नट तर होतेच, पण त्याबरोबर ते वाऱ्याची वरातमध्ये उत्तम ढोलकी वाजवते. पेशानी हे शिक्षक होते. तर बापू देशमुख, बापूराव बापूराव झोपेत हिंडले बारा गाव, खण खण सारी रात झोपेत असतो चालू हात, एकच जडला ध्यास त्यांना धागेन तिनक देन. हेडसर म्हणती कुठे जाता, बापू म्हणतो तुना कित्ता, शाळा बुडवून निघून जाता, दिनक दिन तुला कत्ता. देशमुख गुरुजी नीट बोला, मला समजला की काय तबला. त्यांच्या दोन्ही गालावरती बापूराव मग बोल उठविती, मिस्टर देशमुख व्हॉट इज दिस, तुला केला आहे डिसमिस. बापू म्हणतो उडत गेला, असल्या 100 पाहिल्या शाळा, नोकरी वाचून आडलंय खेटर, मला मोकळं इब्राहिम थिएटर. तेवढ्यात खणखण झाली घंटा, थिएटर कुठलं, गजर होता. बायको सांगते उठा आता, किती वेळ लोळत पडता. बापू म्हणला दिनक दिन्ना. बायको सांगे शाळेत जा ना. निमूटपणे बापू उठले, शाळेकडे धावत सुटले, दोन्हीकडून बसती थपडा, बापूच ढोलकी होतो बापडा. पुन्हा एकदा
1: संसाराचा गाडा ओढता ओढता अडकलेला बिचारा कलाकार
0: कराय.
1: मधु कदम हा फियाट ऑटोमोबाईल मोटर कंपनीत नोकरीला होता. वाऱ्यावरच्या वरातीमध्ये रामा गड्याचे काम करीत असे. कदम राजा मुळुंड गावाचा, येळकोट गातो मोटार देवीचा, मोटार देवीला गुंडाळी तार, देवीच्या अंगात 20 संचार. काय राजाची मोठी अक्कल, डोक्याला पडले जरी टक्कल, 16 केसांचा पाडितो भांगा, किमाया आहे का सोपी सांगा. दो दो वर्षांनी पाळणा हले, कदम कदम बढत गेले. कदम राजाची ताकद मोठी, 12 इंच रुंद काढतो छाती, उंची भरते 2.5 हात, वेळेला संपवी चिमूट भात. कदम राजाचे वजन केले, एकूण भरले 40 तोळे. कदम राजा मोठा सोंगाड्या, दारात 1000 फियाट गाड्या. कदम राजाला बघून पुढे दोषांच्या मिशीचे ढिले आकडे. मुळुंड गावाच्या कदम राजाची बाईल आणखीन ऑटोमोबाईल, एकीच्या तारेत मिळवतो सूर, दुसरी गुंडाळून ठेवतो दूर. असा हा कदम साऱ्यांनाच हवा, सगळ्यांकडून घेई वाह वाह, कदम राजा मुळुंड गावाचा. अतुल, हे हा जो रेफरन्स आहे इथे मिशीचा, दोषांच्या मिशीचा, तो काही कळला नाही रे मला.
0: हे दोषी प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनी स्थापन करणार
1: आहे. ओके.
0: ते वालचंद ग्रुपचे संस्थापक, म्हणजे वालचंद हिरचंद दोषी ज्यांना म्हणतात ते हे
2: त्यांनी फियाट बरोबर करार करून पहिली कार भारतात जी निर्माण केली होती ती त्या प्रीमियर ऑटोमोबाईल्स केल्या आणि त्याचा कारखाना त्यावेळी तिकडे ठाणे मुलुंड डोंबिवलीच्या आसपास कुठेतरी होता.
1: राईट. सो मधुकदम बरोबर जोशांचाही आपण उद्धार केलेला
2: आहे, आठवण काढलेली आहे असं म्हणेन मी. पुढची कविता आहे मधुगानूंवर. मधुगानू म्हणजे मगाशी तू वाचलेल्या पुरुषोत्तम मंत्रींच्या कवितेत ज्यांचा रेफरन्स आला होता, मधुगानू असूनही स्नेही कचेरीला टायमात जाई, ते मधुगानू हे हे यांनी पुलंचा सचिव म्हणून अनेक वर्ष काम केलं. स्वभावाने अतिशय भिडस्त मनुष्य होता. तर मधुगानूंविषयी पुलंची टिप्पणी. हे आहेत मधुगानू, यांचे गुण मी काय वानू, पहिल्यापासून परोपकारी, अडल्या नडल्याचे कैवारी, रात्रंदिवस परोपकार, मनुष्य एक पण हात हजार. कुणी म्हणतात गानू काका थोडे पैसे उसने द्याल का, मधू म्हणतो किती हवेत, 50 रुपये तरी द्यावेत. पैसे घेता म्हणतो स्नेही तुमच्यासारखा मित्र नाही, पुढे कधीही पडता गाठ, लुच्चा फिरवी हळूच पाठ, चटकन एका गल्लीत शिरतो, मधू आपला नुसताच हसतो. असेच जातात दिवस काही, रक्कम काही मिळत नाही, मधू आपला होऊन चाट घरी जाऊन घेतो गाठ. काय फसवे असतात लोक, दिस इज टू मच ऑफ अ जोक. हा तर पक्का रॉबिनहूड, उगीच झालो मी टू गुड. मित्र करतो स्वागत छान, काय सांगू गानू काका, संसार म्हणजे सारखा पायका. ध्यानात ठेवा गोष्ट साधी, नका करू कधी शादी. मधू बघतो दचकून आत, मिसेस गेल्या आहेत क्लबात, मुले आहेत लोणावळ्याला, मुंबईत हल्ली फार उन्हाळा. सांगत होतो काय तुम्हाला, हे आहेत मधुगानू, यांचे गुण मी काय वानू. सज्जन माणसाचा गैरफायदा घेणं नवीन नाही,
1: नवीन नाही.
2: त्याच्या पुढे येतात आपल्या सर्वांनाच माहिती असलेले श्रीकांत मोघे. मगाशी ज्या गाण्याचा रेफरन्स आला वरातीमध्ये, त्यांचं दिल दे के देखो हे गाणं आणि त्यावरचा नाच, दोन्ही अतोनात गाजले होते. आणि ते अजूनही, म्हणजे तू तू तर बघितलं असेल वाराची वरात, त्यामध्ये तो त्याला वेडेपणा म्हणावा का डेडिकेशन, खरोखर अजब. तो
1: आणि दिल देखे देखो म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर नाही, कानात जे काय असतं ते एक असं शमी कपूरचं दिल देखे देखो वालं जे गाणं आहे ते उभं राहतं डोळ्यासमोर. पण हे जे दिल देखे देखो आहे हे इतकं आगळं वेगळं आहे की ते सगळ्यांनी बघावंच आवर्जून.
2: अगदी खरंय. आणि गमत म्हणजे ते गाणं देखील दिल देखे देखो आहे, मुकड्याचा वापर केलेला आहे अर्थातच, पण ते गाणं देखील पुलंनी लिहिलेलं आहे. आणि ती इतक्या म्हणजे त्या ज्या पद्धतीने ते लिहिलंय तो ती पद्धत त्या हिंदी सिनेमातल्या अर्थहीन अशा समजल्या जाणाऱ्या गाण्यांवर चांगल्यापैकी आसूड ओढणारी आहे. पण बघणे हा त्याचा पुरावा. आम्ही बोलून आमच्यावर विश्वास ठेवू नका.
1: आणि हा अगदी मराठमोळे दिल देखे देखो आहे.
2: अगदी अगदी. तर जेव्हा वरातीमधलं त्यांचं दिल देखे देखो हे गाणं आणि नृत्य दोन्ही गाजत होतं, त्यावेळी त्यांचं लग्न व्हायचं होतं. ते होते वधूच्या शोधात आणि त्यामुळे पुलंनी लिहिलेली कविता, म्हणजे इतर कवितांच्या बाबतीत हिशोबाने ही जरा दीर्घ कविताच आहे, त्या ह्याला हायलाईट करणारी आहे. तर श्रीकांत मोघेंविषयी. हाच तो श्रीकांत मोघे, सतत पहिल्या ओळीत बघे. पहिल्या ओळीत तिसरी खुर्ची, तिच्यात होती लवंगी मिरची. अटकर बांधा, चिकना फेस, भुरुभुरू उडत होते केस. नाटक संपता श्रीकांत मोघे भरभर मेकअप पुसून निघे. गर्दी म्हणते तो बघ तो बघ, श्रीकांत मोघे धावला लगबग. दिसली पुनरपी गुप्त झाली, मनात त्याच्या ओळ उमटली. गर्दीमध्ये दिसली पोर, ढगांमधून चंद्राची कोर. युगायुगांचा चातक मोघे पुन्हा धावला वेगे वेगे. काय झाले कुणासन कळे, चटकन भिडले दोन्ही डोळे आणि उमटला मुखात आय्या. माशाल्ला क्या कहने भैया. श्रीकांतही मग अंतर कापीत, ठेवणीतले हसू दाबीत, जवळ पोहोचला दोन हातांवर गळ्यातला सावरीत मफलर माफ करा मिस्टर मोगे अभिनय पाहून आम्ही दोघे खुश झालो फारच सुंदर आपण म्हणजे दहावे वंडर जरा बावरून जाती मोगे शब्द ऐकता आम्ही दोघे कोण दुजा हा हलकटच आला श्रीकांत म्हणी म्हणता झाला देते हा तुमची ओळख करूनी दुःखावरती अजून एक डागणी बर का हे प्रिय डॅडी माझे मोघ्यांच्या मनी सतार वाजे वा वा वा वा मिस्टर मोघे तुमच्या पुढते फिके अवघे तुमचा घ्यावा टिपुनी पत्ता कुठली पेट कुठला रस्ता ही माझी कन्या जयमाला नुकताच हिचा विवाह ठरला अवश्य यावे कुटुंब घेऊन आत्ताच देतो तुम्हा निमंत्रण वर आणखी बसला बुक्का वहिनींनाही आणा बरं का प्रपंच झाला होती लेकरे वाऱ्यावर का उडती पाखरे फुलांतुनी जर होणे अश्रू नित्य कशाला करणे श्मश्रू रोज कशाला तयार होणे भेटणार जर केवळ मोने श्रीची काही उणीव नसता कांता नच का मिळे श्रीकांता पुन्हा एकदा शब्दांचा खेळ
1: किती खेळ आणि आधी त्या श्रीकांत मोघ्यांना इतकं वाईट किती वेळा एखाद्याची खपली काढून सारखं सारखं त्याच्यावरती मिळतोळावं वाईट वाटलं
2: ते खरं आहे पण त्याच व्हेन मध्ये म्हणतात तसं त्याच व्हेन मध्ये या सगळ्या कविता लिहिल्यात ना म्हणजे त्या खिल्ली उडवणं हाच उद्देश असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी त्याच्या व्यक्तिरेखेनुसार ऐकावं लागलेलंच आहे
1: हो पण मोन्यांकरता श्रीकांत मोघे दाढी करणार नाही हे ऐकून वाईट वाटलं
2: मोन्यांच
1: बाबू बोधणकर पुलंच्या मित्रपरिवारामधील एक त्यावेळी ते आरे गवळीवाड्यात नोकरीला होते त्यांच्यावरची ही कविता गौरे गाव गवळे गौळवाडा आहे मोठा छान बाबू बोधणकरला तिथे केवढा मान दुधापेक्षा गोरा व लोण्याहूनही मऊ अडल्या नडल्या गवळ्यांना तो जसा थोरला भाऊ सारे आरे करते स्वागत जाईल जे तिथे या या दूधवाल्या भैयांना तर बाबू बडे भैया म्हशी देखील वाट देती समोर दिसता बाबू सगळ्यात मोठे साहेब म्हणतात नका इतके राबू 2000 गोपाळ्यांचा 10000 म्हशी एवढी मोठी जबाबदारी पेलत असेल कशी सुंदर सुंदर बागा त्यात सुंदर सुंदर फुले कुठून कुठून येतात नवरे घेऊन बायका मुले गवळवाड्यात प्रत्येक गोष्ट ज्याने केली सोपी बाबूला मग अजून तिथे का मिळत नाही गोपी हा प्रत्येकाचाच प्रॉब्लेम दिसतोय
2: तेव्हा बहुधा तेव्हा तो बहुधा प्रश्न असावा पण ह्याचा दुसरा अर्थ आरे मध्ये फिरायला जाणाऱ्या जाण्याजोगी जागा तेव्हा देखील होती छोटा काश्मीर असो किंवा सहकुटुंब मजा करण्याची जागा असो
1: आरे डेरी ला गवळीवाडा डोक्याला जरा ट्विस्ट
2: मराठवाडा शब्द
1: पुढची कविता उमाकांत देशपांडे पुलांचा धाकटे भाऊ त्यावेळी केम्स कॉर्नर येथील हिंदुस्तान मोटर्समध्ये कामाला होते तेव्हा त्यांच्या नवीन गाड्याही बिघडत असत म्हणून ही कविता असली कसली वरात तुमची वधूवरांना नाही मोटर रस्त्यावरले बघणारे लोक उडवतील ना हवी तशी टर मुद्दा पटला काय करावे कुठे मिळवावी मोटर गाडी कुणा करावी अर्ज विनंती आणि कोणाची धरणे दाढी फिकीर नको मी आणून देईन तुम्हास मोटारींचा तांडा कॅम्प कॉर्नरवरून गजरले श्री उमाकांत देशपांडे प्रयोगावरील प्रयोग झाले वर्ष गेली लोटून 10 उमाकांत सांगतात अजूनही थोडीशी तरी वाट पहा कॅम्प कॉर्नरवरून निघाली आहे तुमची अम्बॅसिडर वर्ष झाली 5 पोहोचली रस्ता ओलांडून पेडर अम्बॅसिडर गाडी थोडी भित्री म्हणून वाचतो पत्रा बिना लोटता चालू लागता लोटतसे दर्शनास जत्रा शृंगाखेरी सगळे काही थडाथडा बघा कसे वाजते थोडी लहरी थोडा घरची थोडी रुसते मधून लाजते बिर्ला घरची ही बहुराणी ये नाही कुर्लावाला दबडा नाक्या नाक्यावरील थांबली पहा उघडूनही आपला जबडा वाऱ्यावरच्या वरातीतल्या वधूवरांना पणतू होतील, उद्या देतो गाडी धाडून उमाकांत तेव्हाही म्हणतील, उद्या देतो गाडी धाडून उमाकांत तेव्हाही म्हणतील.
2: सरकारी लायसन्स राजमधलं चित्रण आहे, पण गंमत म्हणजे त्याच्यात जेवढा त्याने अँबॅसॅडरचा उद्धार केलाय तेवढाच त्या प्रीमियरचा पण उद्धार केला.
1: उद्धार केला
2: कारण ते कुर्लावाला डबडाचा रेफरन्स त्या प्रीमियरच्या फॅक्टरीचा आहे. त्या प्रीमियर ऑटोमोबाईलची फॅक्टरी कुर्ल्याला होती आणि ती देशी ना, ते दोषींनी हे केलेलं होतं. बिर्ला तेव्हा एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्रियल हाऊस होतं म्हणून कदाचित तो रेफरन्स आला असावा.
1: आला असावा. पण म्हणजे ही कविता ऐकून वाऱ्यावरच्या वरातीतल्या सगळ्या ह्या लोकांबद्दलची ही टिंगल आहे, पण ही कविता स्पेसिफिकली उमाकांत देशपांडेंपेक्षा सुद्धा अँबॅसेडरची
2: अँबॅसेडरची जास्त आहे. त्यांचं असोसिएशनमुळे तसं झालं असावं. पुढचे कलाकार आहेत पांडुरंग कोठारे. हे स्टेज वरचे कलाकार नसून स्टेज मागचे कलाकार आहेत, कारण हे त्यावेळचे प्रसिद्ध नेपथ्यकार. पुलंच्याच, बटाट्याची चाळ, आसामी आसामी या प्रयोगांच्या वेळी देखील त्यांनी मदत केली होती. पुलंनी या कवितेत त्यांना चिमटे काढलेले आहेत. पांडुरंग कोठारे नेपथ्यात मोठा रे, मुळीच नाही ताठा रे, उगीच देऊ नका राव, पांडवांना वाढवून भाव, आमचे होते नाटक नवे, अर्थात नवे सेटिंग हवे, पांडवांना दिली ऑर्डर, त्यांनी आमचा केला मर्डर. खुर्च्या आल्या चारी लंगड्या, हिरोच्या तर तुटल्या तंगड्या, हल्ली हिंडतो घेऊन कुबड्या, कोचावरती बसला बाप, खाली गेला आपोआप, टेलिफोनची वाजे घंटा रिसीवर उचलून घेता, हिरोईनची एंट्री पहिली, दारा सकट खाली पडली, तिच्यासोबत नाटकही पडले, पांडवांचे सेटिंग नडले, हा हा तुमचा कोठारे माणूस एकदम खोटारे, पांडवाला विचारले मी आईसा किया काय कोरे, गफूर म्हणतो सेठ डरले सामने बघून बायको. कोठारांच्या डोळ्यापुढे एकच प्रश्न नाचे, नेपथ्याचे काम करू की पथ्य पाळू बायकोचे, नेपथ्याचे काम करू की पांडवांचे सेटिंग नडले, हा हा तुमचा कोठारे माणूस एकदम खोटारे, पांडवाला विचारले मी आईसा किया काय कोरे, गफूर म्हणतो सेठ डरले सामने बघून बायको. कोठारांच्या डोळ्यापुढे एकच प्रश्न नाचे,

0: मी वाचल्या हे पुस्तक विकत घेतल्यावर तेव्हा मला अतोनात मजा आली होती आणि तेव्हापासून हे कधीतरी कुठेतरी इतरांशी शेअर करण्याची इच्छा होती. तूही वारेवरची वरात बघितलीस, तूही पुलं वाचलेली आहेस, ह्या कविता मात्र तुला माहिती नव्हत्या आपण हा कार्यक्रम करायचा ठरवे. पर आता काय वाटते तुला ह्या सगळ्या कविता कळल्यावर?
1: फारच विलक्षण कविता आहेत. म्हणजे लहानपणापासून खूपच घरात दारात वाजलेलं हे नाटक आहे वाऱ्यावरची वरात, आणि त्याच्याकरता एक स्पेशल अप्रिसिएशन नेहमीच होतं. पण आता ते जे कॅरेक्टर्स रंगवले होते त्याच्या मागचे जे लोक आहेत ज्यांनी ते कॅरेक्टर्स उभे केले आपल्या आणि एवढे गाजवले, त्यांच्या हे व्यक्तिविशेष आणि क्वक्स थोडेसे ऐकून जाणून घेऊन एक नवीन अप्रिसिएशन फॉर वाऱ्यावरची वरात एक मला जाणवत आहे. आणि अजूनच ते जास्ती उमगलं, जास्ती उमललं असं म्हणूयात आपण. अँड इट इज बिकम अ इवन मोर ऑफ अ प्रेशियस
0: एक्सपिरियन्स.
1: अगदी खरंच मजा.
0: कारण काय आपल्याला झालं होतं काय ह्या वाऱ्यावरच्या वारात मधल्या स्टारकास्टमध्ये पु ल देशपांडे किंवा श्रीकांत मोघे अशी एक चार पाच नावं जी आपल्याला गाजलेली नावं जी माहिती होती ते सोडल्यास बाकी सगळे अनोळखे होते आपल्यासाठी. आपल्याला आपल्याला हे कधी माहिती नव्हतं की बापू देशमुख नावाचा मनुष्य त्यामध्ये ढोलकी वाजवत होतो. त्यामुळे
1: त्यांची अशी त्यांची टिपिकल कलाकारवाली स्वप्न होती.
0: हो, तर त्यामुळे नक्कीच मला अगदी 100% पटतं तुझं म्हणणं की ते हे ऐकल्यावरती आता जरासा वेगळा व्ह्यू मिळालेला आहे.
1: नक्कीच.
0: पण आय थिंक इथं थांबावं लागेल आपल्याला, पुरेसा वेळ आकाशवाणीने आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे.
1: बरोबर आहे. पुलंच्या प्रतिभेचा हा आगळा आविष्कार तुम्हाला आवडला असेलच. आम्हाला पण या कविता वाचताना अर्थातच खूपच मजा आली. या आगळ्या कविता श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल आकाशवाणीचे आकाशवाणी सिडनीचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: अष्टपैलू पुलंच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या या कवितांचा कार्यक्रमाची संकल्पना मनात आल्यापासून तो आज सादर करेपर्यंत आम्ही याचा अतोनात आनंद घेतला. एक नवीन दृष्टी मिळाली वाऱ्यावरची वरातकडे बघण्याची, पुलंचा नवीन पैलू कळला, त्या कलाकारांचा माणूस पण देखील लक्षात आला. धन्यवाद अश्विनी. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. तोपर्यंत आपल्या कार्यक्रमांविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे, ऍपद्वारे, फेसबुक पेजद्वारे, ईमेलद्वारे कळवायला विसरू नका. मी अतुल वागळे आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश.